ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ನಮ್ಮ ಅಷ್ಟಪದಿ ಸಿಮರೋ ಸಿಮರ ಸಿಮರ ಸುಖ ಪಾವೋ ಕಲ್ ಕಲೇಶ ತನ ಮಾಹಿ ಮಿಟಾವೋ ಸಿಮರೋ ಜಸ ಬಿಸುಂಬರ ಏಕ ನಾಮ ಜಪತ ಅಗಣತ ಅನೇಕ ವೇದ ಪುರಾಣ ಸಿಮರತ ಸುಧಾಖ್ಯರ ಕಿನೇ ರಾಮ ನಾಮ ಏಕ ಆಖ್ಯರ ಕಿನಕಾ ಏಕ ಜಸ ಜೀ ಬಸಾವೈ ತಾಕಿ ಮಹಿಮಾ ಗನಿ ನ ಆವೈ ಕಾಂಖಿ ಏಕ ದರ್ಶ ತುಹಾರು ನಾನಕ ಉನ ಸಾಂಗ ಮೋಹೆ ಉಧಾರು ಸುಖ ಮನಿ ಸುಖ ಅಮೃತ ಪ್ರಭ ನಾಮ ಭಗತ ಜನಕಾಯ ಮನ ಬಿಸರಾಮ ರಹಾವ್ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಗರ್ಭ ನಾ ಬಸೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ದುಃಖ ಜಮ ನಸೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಕಾಲ ಪರ ಹರೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ದುಷ್ಮನ ಟರೈ ಪ್ರಭ ಸಿಮರತ ಕಶ ಬಿಘ್ನ ನ ಲಾಗೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಅನ ದಿನ ಜಾಗೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಭಾವ ನಾ ವ್ಯಾಪೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ದುಃಖ ನ ಸಂತಾಪೈ ಪ್ರಭ ಕಾ ಸಿಮರಣ ಸಾಧ ಕೈ ಸಂಗ ಸರ್ಬ ನಿಧಾನ ನಾನಕ ಹರ ರಂಗ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ರಿದ್ಧ ಸಿದ್ಧ ನೌ ನಿದ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಜ್ಞಾನ ಧ್ಯಾನ ತತ್ ಬುಧ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಜಪ ತಪ ಪೂಜಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಬಿನ ಸಹ ದೂಜಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ತೀರ್ಥ ಇಸ್ನಾನೀ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ದರ್ಗಹ ಮಾನೀ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಹೋಯ ಸೋ ಫಲಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಸೋ ಫಲ ಫಲಾ ಸೇ ಸಿಮರ ಹೈ ಜಿನ ಆಪ ಸಿಮರಾಯೇ ನಾನಕ ತಾಕೈ ಲಾಗೂ ಪಾಯೇ ಪ್ರಭ ಕಾ ಸಿಮರಣ ಸಭ ತೇ ಊಚಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಉದರೇ ಮೂಚಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ತೃಷ್ಣಾ ಬುಜ್ಜೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಸಭ ಕಿಶ ಸುಜೈ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ನಾಹೀ ಜಮ ತ್ರಾಸಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಪೂರ್ಣ ಆಸಾ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಮನ ಕೀ ಮಲ ಜಾಯೇ ಅಮೃತ ನಾಮ ರಿದ ಮಾಹೇ ಸಮಾಯೇ ಪ್ರಭ ಜೀ ಬಸೈ ಸಾಧ ಕೀ ರಸನಾ ನಾನಕ ಜನ ಕಾ ದಾಸನ ದಸನಾ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರೈ ಸೇ ತನವಂತೇ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರೈ ಸೇ ಪತವಂತೇ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಜನ ಪ್ರವಾನ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಪುರುಖ ಪ್ರಧಾನ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಬೇಮೊಹತಾಜಿ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಸರ್ಬ ಕೇ ರಾಜಿ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಸುಖವಾಸಿ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸದಾ ಅಬೇನಾಸಿ ಸಿಮರನ್ ತೇ ಲಾಗೇ ಜಿನ್ ಆಪ ದಯಾಲಾ ನಾನಕ ಜಾನಕಿ ಮಂಗರ ವಾಲಾ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಪರ ಉಪಕಾರಿ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ತಿನ್ ಸಾಧ ಬಲಹಾರಿ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಸೇ ಮುಖ ಸುಹಾವೇ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ತಿನ್ ಸುಖ ಬಿಹಾವೈ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ತಿನ್ ಆತ್ಮ ಜೀತಾ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ತಿನ್ ನಿರ್ಮಲ ರೀತಾ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ತಿನ್ ಆನಂದ ಕನೇರೇ ಪ್ರಭ ಕೋ ಸಿಮರ ಹೈ ಬಸೇ ಹರ ನೇರೇ ಸಂತ ಕೃಪಾ ತೇ ಆನ ದಿನ ಜಾಗ ನಾನಕ ಸಿಮರಣ ಪೂರೈ ಭಾಗ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಕಾರ್ಜ ಪೂರೇ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಕಬ ಹೂನಾ ಚೂರೇ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಹರ ಗುಣ ಬಾನೇ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಸಹಸ ಮಾನೇ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ನಿಹಚಲ ಆಸನ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಕಮಲ ಬಿಗಾಸನ ಪ್ರಭ ಕೈ ಸಿಮರಣ ಅನಹದ ಚೋನಕಾರ ಸುಖ ಪ್ರಭ ಸಿಮರಣ ಕಾ ಅಂತ ನ ಪಾರ ಸಿಮರಹ ಸೇ ಜಾನ ಜಿನ ಕೌ ಪ್ರಭ ಮಯಾ ನಾನಕ ತಿನ ಜಾನ ಸರಣಿ ಪಯಾ ಹರ ಸಿಮರಣ ಕರ ಭಗತ ಪ್ರಗಟಾಯ ಹರ ಸಿಮರಣ ಲಗ ಬೇದ ಉಪಾಯ ಹರ ಸಿಮರಣ ಭಯ ಸಿದ ಜತಿ ದಾತೇ ಹರ ಸಿಮರಣ ನೀಚ ಚಹ ಕುಂಟ ಜಾತೇ ಹರ ಸಿಮರಣ ತಾರಿ ಸಬ ತರನಾ ಸಿಮರ ಸಿಮರ ಹರ ಕಾರಣ ಕರ್ಣಾ ಹರ ಸಿಮರಣ ಕಿಯೋ ಸಗಲ ಅಕಾರ ಹರ ಸಿಮರಣ ಮೈ ಆಪ ನಿರಂಕಾರ ಕರ ಕಿರ್ಪಾ ಜಿಸ ಆಪ ಬುಜಾಯಾ ನಾನಕ ಗುರುಮುಖ ಹರ ಸಿಮರಣ ತಿನ ಪಾಯಾ ಸಲೋಕ ದೀನ ದರ್ದ ದುಃಖ ಪಂಜನಾ ಕಟ ಕಟ ನಾಥ ಅನಾಥ ಸರಣ ತುಮಾರಿ ಆಯೋ ನಾನಕ ಕಿ ಪ್ರಭ ಸಾಥ ಅಷ್ಟಪದಿ ಜಹ ಮಾತ ಪಿತಾ ಸೋತ ಮೀತ ನ ಪಾಯಿ ಮನ ಊಹಾ ನಾಮ ತೇರಾ ಸಂಗ ಸಹಾಯಿ ಜಯ ಮಹಾಪಯಾನ ದೂತ ಜಮ ದಲ ತಹ ಕೇವಲ ನಾಮ ಸಂಗ ತೇರಾ ಚಲ ಜಹ ಮುಷ್ಕಲ ಹೋವೈ ಅತ ಪಾರೀ ಹರ ಕೋ ನಾಮ ಖಿನ್ ಮಾಹೇ ಉಧಾರೀ ಅನಕ ಪುನಃ ಚರಣ ಕರ್ತ ನೈ ತರೈ ಹರ ಕೋ ನಾಮ ಕೋಟ ಪಾಪ ಪರ ಹರೈ ಗುರುಮುಖ ನಾಮ ಜಪೋ ಮನ ಮೇರೇ ನಾನಕ ಪಾವಹ ಸುಖ ಕನೇರೇ ಸಕಲ ಶ್ರೇಷ್ಠ ಕೋ ರಾಜಾ ದುಖಿಯಾ ಹರ ಕಾ ನಾಮ ಜಪತ ಹೋಯ ಸುಖಿಯಾ ಲಾಖ ಕ್ರೋರಿ ಬಂಧನ ಪರೈ ಹರ ಕಾ ನಾಮ ಜಪತ ನಿಸ್ತರೈ ಅನಕ ಮಾಯಾ ರಂಗ ತೇಖನಾ ಬುಝಾವೈ ಹರ ಕಾ ನಾಮ ಜಪತ ಆಘಾವೈ ಜೇಹ ಮಾರ್ಗ ಇಹೋ ಜಾತ ಅಕೇಲಾ ತಹ ಹರ ನಾಮ ಸಂಗ ಹೋತ ಸುಹೇಲಾ
ऐसा नाम मन सदा त्याई है, नानक गुरमुख परम गत पाई है। छूटत नहीं कोट लख बाही, नाम जपत तै पार पराही। अनेक बिघन जय आए संगार है, हर का नाम तत्काल उधार है। अनेक जोन जन्म मर जाम, नाम जपत पावे बिश्राम। हौ मैला मल कबहु न धोवै, हर का नाम कोट पाप खोवै। ऐसा नाम जपो मन रंग, नानक पाइय साध कै संग। जेह मार्ग के गने जाहे न कोसा, हर का नाम उहा संग तोसा। जेह पैंडै महा अंध गुबारा, हर का नाम संग उजियारा। जहा पंथ तेरा कूना सियानु, हर का नाम तह नाल पशानु। जह महापयान तपत बहु काम, तह हर के नाम की तुम ऊपर शाम। जहा तिरखा मन तुझ आकर्ख है, तह नानक हर हर अमृत बरख है। भगत जना की बरतन नाम, संत जना के मन विश्राम। हर का नाम दास की ओट, हर के नाम उदरे जन कोट। हर जस करत संत दिन रात, हर हर औखद साधक मात। हर जन कै हर नाम निधान, पार ब्रह्म जन की नो दान। मन तन रंग रते रंग एक है, नानक जन कै बिरत बबेक है। हर का नाम जन कौ मुक्त जुगत, हर कै नाम जन कौ त्रिपत भुगत। हर का नाम जन का रूप रंग, हर नाम जपत कब परे ना भंग। हर का नाम जन की वडयाई, हर कै नाम जन शोभा पाई। हर का नाम जन को भोग जोग, हर नाम जपत कछ नाहे बेयोग। जन राता हर नाम की सेवा, नानक पूजै हर हर देवा। हर हर जन कै माल खजीना, हर धन जन कौ आप प्रभ दीना। हर हर जन कै ओट सतानी, हर प्रताप जन अवर न जानी। ओत पोत जन हर रस राते, सुन समाद नाम रस माते। आठ पहर जन हर हर जपै, हर का भगत प्रगट नहीं छपै। हर की भगत मुकत बहु करे, नानक जन संग केते तरे। पार जात ए हर को नाम काम, तेन हर हर गुण गाम। सब ते उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। नाम की महिमा संत रिद वसै, संत प्रताप दुरत सब नसै। संत का संग वड भागी पाई है, संत की सेवा नाम ते आई है। नाम तुल कश अवर न होए, नानक गुरमुख नाम पावे जन कोए। सलोक बहु शास्त्र बहु सिमरती, पेखे सर्ब टंडोल। पूजस नाही हर हरे, नानक नाम अमोल। अष्टपदी जाप ताप ज्ञान सब त्यान, खट शास्त्र सिमरत वख्यान। जोग अभ्यास कर्म धर्म किरिया, सगल त्याग बन मध्य फिरिया। अनक प्रकार किए बहु जतना, पुन दान होमे बहु रतना। शरीर कटाए होमे कर राती, वरत नेम करे बहु पाती। नहीं तुल राम नाम विचार, नानक गुरमुख नाम जपिए एक बार। नौ खंड प्रथमी फिरे चेर जीवे, महा उदास तपी सरथी वै। अग्न माहे होमत प्राण, कनक अशव हैवर भूम दान। नेवली कर्म करे बहु आसन, जैन मार्ग संयम अत साधन। निमक निमक कर शरीर कटावे, तौ पी होमे मैल न जावे। हर के नाम समसर कश नाहे, नानक गुरमुख नाम जपत गत पाहे। मन कामना तीर्थ दे छुटै, गर्भ गुमान ना मन ते हुटै। सोच करे दिन सो अर रात, मन की मैल न तन ते जात। इस देही को बहु साधना करे, मन ते कबहु न बिखिया टरै। जल धोवै बहु देह अनीत, शुद्ध कहाँ होए काची पीत। मन हर के नाम की महिमा ऊच, नानक नाम उदरे पतत बहु मूच। बहुत सियाणप जम का पहु ब्यापै, अनेक जतन कर त्रिशन ना त्रापै। भेख अनेक अगन नहीं बुझै, कोट उपाव दरगह नहीं सिजै। छूटस नाही ऊब पयाल, मुहे ब्यापै माया जाल। अवर करतूत सगली जम डानै, गोविंद भजन बिन तिल नहीं मानै। हर का नाम जपत दुख जाए, नानक बोलै सहज सुभाए। चार पदार्थ जे को मांगै, साध जना की सेवा लागै। जे को अपना दुख मिटावै, हर हर नाम हृदय सद गावै। जे को अपनी शोभा लोरै, साध संग एहौ मैं शोरै। जे को जन्म मरण ते डरै, साध जना की सरणी परै। जिस जन को प्रभ दर्श प्यासा, नानक ताकै बल बल जासा। सगल पुरख मैं पुरख प्रधान, साध संग जाका मिटै अभिमान। आपस कौ जो जाने नीचा, सो गनिए सब ते ऊंचा। जाका मन होए सगल कीरीना, हर हर नाम तिन घट घट चीना। मन आपू ने ते बुरा मिटाना, पिख है सगल सृष्ट साजना। सुख दुख जन साम दृष्टिता, नानक पाप पुन नहीं लेपा।
निर तन कौ तन तेरो नाऊ निथावे कौ नाऊ तेरा थाऊ निमाने कौ प्रभ तेरो मान सगल कटा कौ देव दान कारण करावन हार सुवामी सगल कटा के अंतर जामी अपनी गत मित जानो आपे आपन संग आप प्रभ राते तुमरी उस्तत तुम ते होए नानक अवर न जान सकोए सर्व धर्म मैं श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल कर्म सगल क्रिया मैं उत्तम क्रिया साध संग दुर्मत मल हिरिया सगल उद्दम मैं उद्दम भला हर का नाम जप हो जी सदा सगल बानी मैं अमृत बानी हर को जस सुन रसन बखानी सगल थान ते ओ उत्तम थान नानक जिहे घट वसै हर नाम सलोक निर्गुण यार एनिया सो प्रभ सदा संभाल जिन किया तिस चीत रख नानक निभि नाल अष्टपदी रमैया के गुण चेत परानी कवन मूल ते कवन दृष्टानी जिन तू साज सवार सिगारिया गर्भ अग्न मैं जिने उबारिया बारब विसथा तुझे प्यारे दूध पर जोबन भोजन सुख सूद बिरद भया ऊपर साख सहन मुख अपयाउ बैठ कौ दैन एहु निर्गुण गुण कछु न बूझै बख्श लिहो तौ नानक सीजै जे प्रसाद धर ऊपर सुख बसै सोत भरात मीत बंता संग हसै जे प्रसाद पीवै शीतल जला सुखदाई पवन पावक अमुला जे प्रसाद भोगै सब रसा सगल समग

पहला सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान।